0: ಹಾರ್ದಿಕ್ ನಿಮಂತ್ರಣ.
1: ದೋಲ್ಖಾ ಜಿಲ್ಲಾ ಭೀಮೇಶ್ವರ ನಗರ ಪಾಲಿಕಾ ವಾರ್ಡ್ ನಂಬರ್ 9 ಫುಲ್ಬಾರಿ ಗುಮ್ತಿ ನಿವಾಸಿ ರಾಜಕುಮಾರ ಲಾಮಾಕ ಯೋಹಿ ಮಿತಿ 2083 ಭದೌ 10 ಗತೆ ರಸುವಾಡಿ ಪರಿ ಬೇಪತ್ತಾ ಹುನು ಭಯಕ್ಕೆ 44 ವರ್ಷಕ ಉಮೇರ್ ಭಯಕ್ಕೆ ನಿಧಾನಲೆ ಹಾಮಿ ಅತ್ಯಂತೈ ಮರ್ಮಾತ್ ಭಯಕ್ಕೆ ಛೌ. ಎಸ್ ದುಃಖದ ಘಡಿಮ ದಿವಂಗತ ಆತ್ಮಕ ಚಿರ ಶಾಂತಿಕ ಕಾಮನಾ ಗರ್ದೈ ಹಾರ್ದಿಕ ಶ್ರದ್ಧಾಂಜಲಿ ಅರ್ಪಣ ಗರ್ದಛೌ. ಸಾಥೈ ಬೌದ್ಧ ಧರ್ಮ ಮಹಾಯಾನ ಪರಂಪರ ಅನುಸಾರ ಗರಿನೆ ಘ್ಯೋ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸಾಂಗೆ ಹೋಬ ಮೇಗು ಸಿಂಖಾಮ ದೇವ ಚೆನ್ನ ಪುಗೋಸ್ ಭನಿ ರ ಫಬ ಸೇರಿಸಿಲೆ ಶಕ್ತಿ ದಿಯೋಸ್ ಗುರು ಪದ್ಮ ಸಂಭವಲೆ ಸಹಯೋಗ ಗರೋಸ್ ಭನಿ ಗರಿನೆ ಘ್ಯೋ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಜಿಲ್ಲಾ ಲಾಮಾ ಸಂಘ ಸಾಥೈ ಭೀನಾ ಪನೌ ಟಾಜಿ ಝೆಲಿಂಗ್ ಗುಂಬಾಕ ಲಾಮಾ ಗುರುಹರು ರ ಭೀನಾ ಪನೌ ಬುದ್ಧ ಗುಂಬಾಕ ಲಾಮಾ ಗುರುಹರು ರ ಸುಸ್ಪಾ ಫುಲಾವನೆ ಗುಂಬಾಕ ಆನಿ ಖೆಂಬ ಸೇರಾಪ್ ರ ಸಾತೌ ಅನ್ಯ ಅನ್ಯ ಗುಂಬಾಹರು ಗರಿ ಸಾತೌ ಘ್ಯಾಂಗೋ ಲಾಮಾ ಗುರುಹರು ಬಹೋಲಿ ಬಾಟ ಘ್ಯೋ ಸಂಪನ್ನ ಹೋನೆ ಭಯಕೋಲೆ ಸಂಪೂರ್ಣ ಆಫಂತ ಜನಲೈ ನಿಮಂತ್ರಣ ಪಡೈಸಕೆಕೋ ಛ. ಯದಿ ನಿಮಂತ್ರಣ ಪ್ರಾಪ್ತ ನಭಯಮಾ ಯಸೈ ಸೂಚನಾ ಆಧಾರ ಮಾನಿ ಆಫಂತಜನ ಭಾಯಿ ಬಂಧು ಇಷ್ಟ ಮಿತ್ರ ಕುಲಕುಟುಂಬ ಉಪಸ್ಥಿತ ಭೈ ಮಾನಿ ಮಲಾಮ ರ ಶೋಕ ಪ್ರಸಾದ ಗ್ರಹಣ ಗರಿದಿನು ನ ಹಾರ್ದಿಕ ಆಮಂತ್ರಣ ಗರ್ದಛೌ.
0: ಶ್ರೀಮತಿ ಸೀತಾ ಲಾಮಾ, ಬುಬಾ ಪೆಮ್ದುರ್ಜೆ ಲಾಮಾ ಬೊಮ್ಜಾನ್, ಆಮಾ ಢೋಲ್ಮೊ ತಮಾಂಗ್, ಭಾಯಿ ಶ್ಯಾಮ ಕುಮಾರ ಲಾಮಾ ಬೊಮ್ಜಾನ್, ಬುಹಾರಿ ಸಂಗೀತಾ ಲಾಮಾ, ಛೋರಾ ರಮೇಶ ಲಾಮಾ ಬೊಮ್ಜಾನ್, छोरी रविना लामा बोमजान, बहिनी मधु लामा बोमजान, ज्वाई सुशांत लामा, बहिनी शर्मिला तमांग, ज्वाई घ्यामजो गोले, बहिनी रीता लामा, सीता देवी लामा, ज्वाई प्रवीण पाखरिन, भतीज सिर्जन तमांग, आफन्तहरू विजय बोमजान, लाक्पा बोमजान, रविन बोमजान, सुभाष बोमजान, सुबिन बोमजान, अनिल बोमजान, लालबहादुर बोमजान, भक्तबहादुर बोमजान, धन बोमजान, जेठी ठुलियामा आनीहरू, साङमाला तमाङ, निर्मा ढोल्मो तमाङ, लालमाया तमाङ, कान्छी आनी, माइली आनी लगायत सम्पूर्ण बोमजान परिवार भीमेश्वर नगरपालिका वडा नम्बर 9 फुलबारी घुम्ती दोलखा, घेवा हुने स्थान भीमेश्वर नगरपालिका 9 फुलबारी घुम्ती बुद्ध गुम्बा, घेवा हुने मिति 27 गते सुरु भई 28 गते सम्पन्न. थप जानकारीको लागि सम्पर्क मोबाइल नम्बर 9840639026.
2: हार्दिक निमन्त्रणा.
1: दोलखा जिल्ला गौरी शंकर गाउँपालिका वडा नम्बर 8 खारे निवासी सूर्यमाया तामाङ ख्युङबाको यही मिति 2083 असोज 5 गते 66 वर्षको उमेरमा भएको निधनले हामी अत्यन्तै मर्माहित भएको छौं. यस दुःखद घडीमा दिवंगत आत्माको चिर शान्तिको कामना गर्दै भावपूर्ण श्रद्धाञ्जली व्यक्त गर्दछौं. साथै बौद्ध धर्म महायान परम्परा अनुसार गरिने 21 पुण्यतिथिको घेवा त्रिरत्न कुञ्जो सुमलाई प्रार्थना गर्दै साङ्गे होब मेगु सिंघाममा पुगोस् र चेरिसीले सहयोग गरोस् र गुरूपद्म सम्भवले शक्ति दियोस् भनी गरिने घेवा लामा गुरूहरूको बहुलीबाट घेवा सम्पन्न हुने हुँदा सम्पूर्ण मित्रहरूलाई निमन्त्रण पठाइसकेको छ. यदि निमन्त्रण प्राप्त नभएमा यसै सूचनालाई आधार मानि आफन्तजन इष्टमित्र कुलकुटुम्ब भाइ बन्धु नातादार सम्पूर्ण उपस्थित भई मानी मोलाम्रा शोक प्रसाद ग्रहण गर्नको लागि हार्दिक निमन्त्रण गर्दछौ.
0: श्रीमान लक्ष्मण तामाङ छुङबा, जेठानी विमाया तामाङ, छोरा बुहारीहरू बुद्धिमान तामाङ, रत्न तामाङ, यमबहादुर तामाङ, धर्मेन्द्र तामाङ, धनलक्ष्मी तामाङ, आशा तामाङ, विनिता तामाङ, छोरी ज्वाईहरू सुकुमाया तामाङ, मानबहादुर गुरुङ, अनुपा तामाङ, नारायण तामाङ, लक्ष्मी तामाङ, श्रीमाया तामाङ, चन्द्रकुमार स्यान्तन, निर्माया तामाङ,
2: विश्व तमाङ, नाता नातिनाहरू अस्मिता गुरुङ, रेस्मिता गुरुङ, सौरात गुरुङ, रवि तमाङ, नुर्बु तमाङ लगायत सम्पूर्ण ठुङ्बा परिवार गौरीशंकर गाउँपालिका वडा नम्बर 8 खारे दोलखा। घेवा हुने मिति 2083 साल असोज 24 गते शुरू भई 25 गते सम्पन्न। घेवा हुने स्थान आफ्नै निजी निवास गौरीशंकर गाउँपालिका वडा नम्बर 8 खारे दोलखा। थप जानकारीको लागि सम्पर्क मोबाइल नम्बर 9848 84 76 60।
3: यो रेडियो सैलुङको समय सूचक हो।
4: यति बेला दिउँसोको 3 बजेको छ।

0: ಹಾರ್ದಿಕ್ ನಿಮಂತ್ರಣ.
1: ದುಲ್ಖಾ ಜಿಲ್ಲಾ ಗೌರಿಸಂಗರ್ ಗಾಂವ್ ಪಾಲಿಕಾ ವಾರ್ಡ್ನಂ 8 ಖಾರೆ ನಿವಾಸಿ ಶ್ರೀ ಮಾಯಾ ತಾಮಂಗ್ ಖ್ಯುಂಗ್ಬಾಕು ಯೋಯಿ ಮಿತಿ 2083 ಅಶೋಚ 5 ಗತೆ 66 ವರ್ಷಕ್ಕೆ ಉಮೇರ್ ನಿಧಾನಲೆ ಹಾಮಿ ಅತ್ಯಂತ ಮರ್ಮಾಹಿತ ಎಸ್ ದುಃಖದ ಗಡಿಮ ದಿವಂಗತ ಆತ್ಮಕ ಚಿರ ಶಾಂತಿ ಕಾಮನಾ ಗರ್ದೈ ಭಾವಪೂರ್ಣ ಶ್ರದ್ಧಾಂಜಲಿ ವ್ಯಕ್ತ ಗರ್ದಛೌ. ಸಾಥೈ ಬೌದ್ಧ ಧರ್ಮ ಮಹಾಯಾನ ಪರಂಪರಾ ಅನುಸಾರ ಗರಿನೆ 21 ಪುಣ್ಯತಿಥಿ ಘೇವಾ ತ್ರಿರತ್ನ ಕುಂಜೋ ಸುಮ್ಲೈ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಗರ್ದೈ ಸಂಗೆ ಹೋಬ ಮೆಗು ಸಿಂಘಾಮ ಪುಗೋಸ್ ರ ಚೆರಿಸಿಲೆ ಸಹಯೋಗ ಗರೋಸ್ ರ ಗುರುಪದ್ಮ ಸಂಭವಲೆ ಶಕ್ತಿ ದಿಯೋಸ್ ಭನಿ ಗರಿನೆ ಘೇವಾ ಲಾಮಾ ಗುರುಹರುಕೋ ಬಹುಲಿಬಾಟ ಘೇವಾ ಸಂಪನ್ನ ಹುನೆ ಹುದಾ ಸಂಪೂರ್ಣ ಮಿತ್ರಹರುಲೈ ನಿಮಂತ್ರಣ ಪಠಾಯಿಸಕೆಗೊ ಛ. ಯದಿ ನಿಮಂತ್ರಣ ಪ್ರಾಪ್ತ ನಭಯಮ ಯಸೈ ಸೂಚನಾಲೈ ಆಧಾರ ಮಾನಿ ಆಫಂತ ಜನ ಇಷ್ಟ ಮಿತ್ರ ಕುಲ ಕುಟುಂಬ ಭಾಯಿ ಬಂಧು ನಾತಾದಾರ ಸಂಪೂರ್ಣ ಉಪಸ್ಥಿತ ಭೈ ಮಾನಿ ಮೊಲಾಮ್ರಾ ಶೋಕ್ ಪ್ರಸಾದ ಗ್ರಹಣ ಗರ್ನಕೋ ಲಾಗಿ ಹಾರ್ದಿಕ ನಿಮಂತ್ರಣ ಗರ್ದಛೌ.
2: श्रीमान लक्ष्मण तामाङ छुङबा जेठानी बिममाया तामाङ छोरा बुहारीहरू बुद्धिमान तामाङ रत्न तामाङ यम बहादुर तामाङ धर्मेन्द्र तामाङ धनलक्ष्य तामाङ आशा तामाङ विनिता तामाङ छोरी ज्वाईहरू सुकुमाया तामाङ मानबहादुर गुरुङ अनुपा तामाङ नारायण तामाङ लक्ष्मी तामाङ श्रीमाया तामाङ चन्द्रकुमार स्यान्तन निर्माया तामाङ विश्व तामाङ नाता नातिनाहरू अस्मिता गुरुङ रेश्मिता गुरुङ सौरात गुरुङ रवि तामाङ नुर्बु तामाङ लगायत सम्पूर्ण थुङबा परिवार गौरीशंकर गाउँपालिका वडा नम्बर 8 खारे दोलखा. घेवा हुने मिति 2083 साल असोज 24 गते शुरू भई 25 गते सम्पन्न. घेवा हुने स्थान आफ्नै निजी निवास गौरीशंकर गाउँपालिका वडा नम्बर 8 खारे दोलखा. थप जानकारीको लागि सम्पर्क मोबाइल नम्बर 9848 84 76 60.
3: डेंगू रोग लामखुट्टेको टोकाईबाट सर्ने रोग हो. यसका लक्षणहरू निम्न हुन सक्छन्:
4: अचानक उच्च ज्वरो आउनु, टाउको दुख्नु, आँखाको पछाडिपट्टिको भागमा दुख्नु, हाड जोर्नी तथा मांसपेशी दुख्नु, वाकवाकी लाग्नु, बान्ता हुनु, शरीरमा बिमिरा आउनु.
3: डेंगू रोगको रोकथामका उपायहरू:
4: लामखुट्टेको टोकाईबाट बच्न लामो बाहुला भएको लुगा लगाउने र उपलब्ध भएसम्म लामखुट्टी भगाउने औषधिहरू प्रयोग गर्नुपर्छ.
3: घर वरिपरि सफा राख्नुपर्छ. डेंगू सार्ने लामखुट्टे सफा पानीमा बस्ने भएकाले पानी जम्न सक्ने खालका फुटेका भाँडाकुँडा, सिसी, बोतल, कप, पुराना टायर जस्ता सामानहरूलाई छोपेर राख्नुपर्छ वा नष्ट गर्नुपर्छ. कुलर, फूलदानी आदिमा नियमित रूपमा पानी फेर्नुपर्छ.
4: सम्भव भएसम्म झोलभित्र सुत्ने गर्नुपर्छ.
3: पानीको ट्याङ्कीलाई ढक्कन लगाएर राख्नुपर्छ.
4: डेंगू रोगको शंका लागेमा तुरन्तै नजिकैको स्वास्थ्य संस्थामा सम्पर्क राख्नुपर्छ.
5: जनस्वास्थ्य कार्यालय दुलखा.
6: यो रेडियो सैलुङको समय सूचक हो. यति बेला रातिको 9 बजेको छ.